0: शायद मालूम नहीं होगा, मेरे मत क्षेत्र में घाटलोडिया में भी एक आपका विद्यालय चल रहा है और सारे बच्चे वहां जाने के लिए लालायित होते हैं। गुजरात का भूकंप हो, सुनामी हो, उत्तराखंड की आपदा हो, वायनाड का भूस्खलन हो या कोविड की कठिनाई, हर जगह अम्मा और उनके अनुयायियों ने एक प्रकार से सेवा का बहुत उत्कृष्ट उदाहरण स्थापित किया है। 10 लाख से ज्यादा वृक्षारोपण, स्वास्थ्य, शिक्षा और आजीविका की भावना और इसके साथ साथ 101 गांवों को पूर्णतया से आत्मनिर्भर बनाने की दिशा में अम्मा ने बहुत बड़ा काम किया है। संयुक्त राष्ट्र के मिलेनियम विश्व शांति सम्मेलन और विश्व धर्म संसद जैसे कई मंचों में सेवा का संदेश अम्मा ने पहुंचाया, इसीलिए यूएन ने उनको विशेष सलाहकार का स्टेटस देने का काम किया है। जब भारत ने G20 की अध्यक्षता करी तब C20 की अध्यक्षता अम्मा ने ही की। अम्मा ने नरेंद्र मोदी जी के नशा मुक्त भारत के अभियान को भी अपना आशीर्वाद दिया है और मुझे विश्वास कि इनके आशीर्वाद से ये पूरा देश नशा मुक्त होगा और ये लक्ष्य हम जरूर सिद्ध कर पाएंगे। मित्रों, हमारे धर्म के शास्त्रों का सर्वजन हिताय सर्वजन सुखाय ये मंत्र को अम्मा ने आत्मसात कर पूरा जीवन वो ही पथ पर निभाया। अम्मा, आपका आशीर्वाद दुनिया भर के दुखी और जरूरतमंद लोगों को हमेशा मिलता रहे, ऐसी आपके पास प्रार्थना कर मेरे शब्दों को विराम देता हूँ। वंदे मातरम।
1: ई चरंगिल असम विद्याभ्यास मंत्री ഡോക്ടർ രനോജ് പെഗു, സംസ്ഥാന ആഭ്യന്തരമന്ത്രി ശ്രീ രമേശ് ചെന്നിത്തല, സംസ്ഥാന ആരോഗ്യവകുപ്പ് മന്ത്രി ശ്രീ കെ മുരളീധരൻ, സഹകരണ വകുപ്പ് മന്ത്രി ശ്രീ എം ലിജു, ശ്രീ എൻ കെ പ്രേമചന്ദ്രൻ MP, ശ്രീ രാജീവ് ചന്ദ്രശേഖർ MLA, ശ്രീ വി മുരളീധരൻ MLA, ശ്രീ BB ഗോപകുമാർ MLA, ശ്രീ CR മഹേഷ് MLA, മുൻ ഗവർണർ ശ്രീ പി ശ്രീധരൻപിള്ള, മുൻ കേന്ദ്രമന്ത്രി ശ്രീ വി ജോർജ് കുര്യൻ, തിരുവനന്തപുരം കോർപ്പറേഷൻ മേയർ ശ്രീ വി രാജേഷ് തുടങ്ങിയവർ പങ്കെടുത്തു.
2: കേന്ദ്ര ആഭ്യന്തരമന്ത്രി ശ്രീ അമിത്ഷാ കൊല്ലത്ത് പങ്കെടുത്ത ചടങ്ങുകളുടെ റിപ്പോർട്ടാണ് ശ്രോതാക്കൾ ഇതുവരെ കേട്ടത്.
3: കല, സംസ്കാരം, സയൻസ്, ടെക്നോളജി, പ്രചോദിപ്പിക്കുന്ന അനുഭവങ്ങൾ, ജീവിതം, യുവത്വം, യുവവാണി, യുവതയുടെ സ്വരം. ഞായർ, തിങ്കൾ, വ്യാഴം ദിവസങ്ങളിൽ രാത്രി 8:05-നും ശനിയാഴ്ചകളിൽ രാവിലെ 8:05-നും ആകാശവാണി കൊച്ചി FM 102.3. ഓൺലൈനായി കേൾക്കുവാൻ ന്യൂസ് ഓൺ എയർ എന്ന ഞങ്ങളുടെ മൊബൈൽ ആപ്പ് ഡൗൺലോഡ് ചെയ്യുക.
2: പ്രിയ ശ്രോതാക്കളെ, ഹിന്ദി ചലച്ചിത്ര ഗാനങ്ങൾ തുടർന്ന് കേൾക്കാം. സോനു നിഗം, ശ്രേയാ ഘോഷാൽ എന്നിവർ പാടിയ ഗാനമാണ് ഇനി. ചിത്രം ദബാങ്, ജലീസ് ഷെർവാനിയുടെ വരികൾക്ക് സാജിദ് വാജിദിൻ്റെ സംഗീതം.